सुप्रभात श्रोते हो, FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 17 आषाढ, शके 1948, म्हणजेच 8 जुलै 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. विविध भारतीच्या नागपूर केंद्राच्या पहिल्या सभेस मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM 106.6 MHz. सकाळचे 6 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ, इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM 100.6 MHz. 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. श्रोते हो, या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया जयवंत कुळकर्णी यांनी गायलेली संत तुकारामांची अभंगरचना, संगीत मधुकर गोलवलकर यांचं.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांच्या स्वरात ऐकवित आहोत मितवा चित्रपटातलं गीत. मंदार चोलकर यांच्या गीताला स्वरबद्ध केलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

शोभा गुरटू यांच्या आवाजात आपण ऐकत होतात वंदना विटाळणकर यांची गीतरचना, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं होतं. यानंतर ऐकूया टाइमपास चित्रपटातलं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, शब्दरचना जी एस पाटील यांची, संगीत चिनार महेश यांचं आहे.

वंशवेल या चित्रपटातलं गीत ऐकूया कीर्ती शिलेदार आणि मीना परुळेकर निकम यांच्या आवाजात. सौमित्र यांच्या या गीताला स्वरसाथ चढवला आहे अमित राज यांनी.

छोटा गंधर्व यांच्या आवाजात आपण ऐकत होतात संत तुकारामांची अभंगरचना. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनिल शेंडे यांचं गीत. गायक आणि संगीतकार आहेत माधव भगत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
3: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307. विजिट अस लकतगंज नागपुर.
4: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
5: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
4: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता है. धोखेबाज नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं.
5: सच?
4: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो. सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें.
5: समझ गया.
6: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे, युरोलॉजिस्टकडे कधी जावं, शरीर देत असलेले महत्त्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292966. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. यानंतरचं एक निवेदन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी, आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रोबोटिक इन गायनाकॉलॉजी. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर साक्षी बंसल. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292966. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

लाईव्ह फोन इन कार्यक्रम चैतन्य देशमुख क्लिनिक नागपूर. हॅलो डॉक्टर, विषय आहे युरोलॉजिस्टकडे कधी जावं, शरीर देत असलेले महत्त्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. त्यानंतर 10 वाजता ऐकूया लाईव्ह फोन इन कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, विषय आहे रोबोटिक इन गायनेकोलॉजी. तज्ज्ञ आहेत डॉक्टर साक्षी बन्सल. ऐकूया काही क्षणातच.

0: नमस्कार, डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत त्याचा विषय आहे की युरोलॉजिस्टकडे कधी जावं आणि शरीर देत असलेले महत्वाचे इशारे. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर चैतन्य देशमुख यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स नोट करा. फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर चैतन्य देशमुख नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण बातचीत करणार आहोत की युरोलॉजिस्टकडे म्हणजे तुमच्याकडे कधी जायला पाहिजे लोकांनी आणि आपल्या शरीरामध्ये असे काय बदल घडत असतात, असे काय आपल्याला संकेत मिळत असतात की ज्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की हा काहीतरी मूत्ररोगांशी संबंधित त्रास होतो आहे. तर सगळ्यात पहिले तर मला हेच विचारायचं आहे की कोणते त्रास आहेत की ज्याच्यासाठी युरोलॉजिस्टकडे पेशंट जातात.
1: बरोबर आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला म्हणजे एक सांगायचं असं होतं की हा टॉपिक आपण याच्यासाठी का चूज केला याच्याबद्दल बेसिकली काय, आता OPD मध्ये इतका अनुभव आलेला आहे पेशंटशी बोलून, खूपदा असं लक्षात येतं की काही लोकांना असे आजार असतात जे आम्ही आमच्या समोर आता डायग्नोस करतोय आणि त्याचे लक्षणं 6-7 महिन्यापूर्वी सुरू झाले होते आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी खूप डिटेलमध्ये बोलतो तर असं लक्षात येतं की त्यांना ते लक्षणांची जाणीव होती तेव्हा, फक्त त्यांनी त्याला थोडं दुर्लक्ष केलं नाही तर. आणि तेव्हाच मग आम्ही ॲज डॉक्टर्स आमच्या डोक्यामध्ये एक असा प्रश्न येतो की या लोकांना बहुतेक त्याची जागरूकता नाही आहे की कोणत्या सिम्पटम्ससाठी डॉक्टरांकडे जायचं, कोणत्या सिम्पटम्ससाठी युरोलॉजिस्टकडे जायचं. मुख्य म्हणजे तेच आहे की युरोलॉजिस्ट ॲज अ स्पेशलिस्ट त्याच्याकडे जाणे. तर म्हणूनच मी हा टॉपिक चूज केला होता. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे सगळ्यात कॉमन जे एक सिम्पटम आहे ज्याच्यासाठी लोक सहसा येत नाही सुरुवातीला आणि दुर्लक्ष करतात ते म्हणजे लघवीची धार कमी होणे, लघवी हळूहळू होणे, स्पेशली म्हातारपणामध्ये 50 नाही तर 60 नंतरचे जे वयस्क लोक असतात, महिला एवं पुरुष, त्या दोघांमध्ये ह्या ज्या तक्रारी असतात या तक्रारींना ते खूपदा एक्सेप्ट करून घेतात असं विचार करून
0: वयानुसार
1: होत आहे. आपल्या ग्रुपमध्ये ओल्ड एज ग्रुपमध्ये लोकांना सगळ्यांना होत आहे तो मलाही होत असेल. कधी कधी या गोष्टीला घेऊन थोडीशी लाज वाटते घरी चर्चा करायला तर म्हणून पण त्याला हे करतात आणि कधी कधी म्हणजे त्याची समजच नाही राहत आणि याचे काही लक्षणं म्हणजे हे जे लक्षण असतं याचे काही कारणं राहू शकतात जे काही काही गंभीर पण राहू शकतात आणि काही सामान्यही राहू शकतात. लघवीचं धार कमी होणे, आता असं उदाहरण जर द्यायचं असेल की तुमच्या घरामध्ये नळ आहे वॉश बेसिनमध्ये, त्या नळाची धार एक दिवशी सकाळी सकाळी तुम्ही पाहिलं की ती कमी झाली आहे तर तुम्हाला कळतं की देर इज समथिंग रॉंग, काहीतरी टाकीमध्ये नाही तर प्रेशरमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बरोबर त्याला हे करता. तसंच आपल्या लघवीचाही प्रॉब्लेम असतो की लघवीची धार जर कमी झाली आहे तर त्याला दुर्लक्ष करण्यात येतं आणि ते खूपदा पुरुषांमध्ये तर प्रोस्टेटमुळे होणारा त्रास असतो तो की प्रोस्टेटच्या वाढमुळे लघवीचा फ्लो कमी होऊन जातो. कधी कधी युरेथ्रल स्ट्रिक्चर्स जे लघवीची नळी असते त्याच्यामध्ये बारीकी असतात त्याच्यामुळे पण धार कमी होऊ शकते आणि कधी कधी लघवीच्या पिशवी जी असते त्याच्या कमजोरीमुळे पण लघवीची धार कमी होऊ शकते आणि त्याचे कारण कधी कधी स्पायनल कॉर्डमध्ये आपली जी डिस्क असते ती जेव्हा कधी कधी हालून जाते ती सरकते आणि ती नसांना दाबते त्यांनी पण हे सिम्पटम्स होऊ शकतात. तर खूपदा काही स्पायनल प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे लघवीचे त्रास होऊ शकतात. कधी कधी काही कर्करोग असू शकतात प्रोस्टेटमध्ये म्हणा नाही तर लघवीच्या पिशवीमध्ये म्हणा, ज्याच्या चालता पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि जे सायलेंटली होऊ शकतात. तर हे एक सिम्पटम आहे त्याचं आणि अजून पण असे भरपूर सिम्पटम्स आहेत.
0: प्रोस्टेटबद्दल आपण बोललो, पुरुषांमध्ये हे खूप सामान्यतः बघायला मिळतं, महिलांबद्दल आपण सांगितलं की त्यांच्यामध्ये हा त्रास होतो तो कशा

0: मुळे होऊ शकतो.
1: हां, तर महिलांमध्ये जे सगळ्यात कॉमनली आम्ही जे कारण पाहतो त्याच्यामध्ये खूपशा महिलांचं एक असं असतं की बा त्यांना डायबिटीज असतं.
0: अच्छा.
1: तर आपलं जसं इंडिया हे मधुमेहाचं कॅपिटल आहे, डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतो आपण त्याला. तर मधुमेहाच्या मुळे पण जेव्हा खूप वर्ष 10 वर्षाच्या वर जेव्हा डायबिटीज कोणाला राहतं तर त्या पेशंट्समध्ये लघवीच्या पिशवीवर त्याचा परिणाम पडतो आणि लघवीच्या पिशवीची जी पंप करायची जी क्षमता असते ती कमी होऊन जाते. ती कमी झाल्यामुळे लघवीच्या फ्लोमध्ये कमतरता दिसते त्यांना. त्याच्याशिवाय काही महिलांमध्ये काही युट्रसचे नाही तर वजायनाचे प्रॉब्लेम्स असतात. कधी कधी वजायनल प्रोलॅप्स म्हणतो आपण, नाही तर युट्राईन प्रोलॅप्स होतो, त्याच्या चालता पण लघवीच्या फ्लोमध्ये अडथळे येऊ शकतात त्यांना. आणि क्वचित महिलांमध्ये आम्ही हेही पाहतो की लघवीची जी नळी असते युरेथ्रा, जिथून लघवी बाहेर पडते, त्याच्यामध्येच काही बारीके झाले असतात. अँड स्पेशली मेनोपॉज नंतरच्या ज्या महिला असतात त्या महिलांमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे ते लघवीचे जे द्वार असतं जिथून ते लघवी बाहेर पडते ते द्वार बारीक होत जातं.

0: युरेथ्रा जिथून लघवी बाहेर पडते त्याच्यामध्येच काही बारीके झाले असतात. अँड स्पेशली मेनोपॉज नंतरच्या ज्या महिला असतात त्या महिलांमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे ते लघवीचे जे द्वार असतं जिथून ते लघवी बाहेर पडते ते द्वार बारीक होत जातं, त्याच्या चालता पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
1: बिलकुल. एक फोन येतोय तो घेऊयात. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार, बोला.
2: मी काटलून बोलतो.
1: बोला.
2: माझं वय 55 वर्ष आहे मॅडम. आणि मला लघवीमध्ये फेस येतो आणि मी जेवढं असं म्हणजे लघवीची जे धार यायला पाहिजे हे येत नाही, अशी लघवी थांबून थांबून येते आणि लघवी पिवळी येते मॅडम.
0: राईट. तर आता यांच्या ज्या तक्रारी याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी लघवी पिवळी येणे, आता ही एक थोडासा गैरसमज, लोकांना असं वाटतं की लघवी पिवळी येणं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्यांना मी हे एवढं समजवतो की लघवीचा रंग नॉर्मली पण पिवळाच असतो, फक्त तो जेवढा घट्ट पिवळा, जेवढा तो डार्क येल्लो राहील तेवढा तुमच्या बॉडीचं हायड्रेशन कमी आहे. आणि जेवढा तो लाईट पिवळा नाही तर एकदम पाण्यासारखा पांढरा शुभ्र असला म्हणजे तुमच्या बॉडीचं हायड्रेशन चांगलं आहे. तर पिवळ्या रंगाला घेऊन खूप घाबरण्याची गरज नाही.
1: पाणी जास्त प्यायलं तर तो रंग
0: फिक्का पडतो. बरोबर आहे. लघवीमध्ये फेस येणे, आता हा पण जो आहे हा खूपदा कोणत्याही आजाराचं असं लक्षण नाही आहे की लघवीत फेस येणे. पण कधी कधी काही लोकांमध्ये आम्ही त्यांना एक सल्ला देतो की आपण आपले किडनी फंक्शन्स चेक करून घ्यावे. काही काही किडनीचे आजार असतात ज्याच्यामध्ये प्रोटीनचा लॉस होतो ज्याच्या चालता आणि फॉस्फेटचा लॉस होतो ज्याच्या चालता हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हा याच्यामध्ये जी महत्वाची तक्रार आहे माझ्या दृष्टिकोनाने ते आहे लघवीचा धार कमी होणे, जे आपण आता बोललोच
1: थांबून
0: लघवी होणे. तर हे प्रोस्टेटमुळे होणारा विषय असतो जास्त करून. आणि यांचं वय त्यांनी सांगितलं नाही,
1: पण
0: 55. बरोबर. मग 55 आहे तर मग 85 नंतर दर पुरुषाचं प्रोस्टेट साईजमध्ये वाढतं, त्याच्या चालता या लोकांना ह्या तक्रारी होण्याची संभावना वाढते. तर या लोकांनी जवळच्या कोणी युरोलॉजिस्टला जाऊन दाखवणे भाग आहे.
1: बिलकुल. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो. मला वाटतं फोन कट झालाय, आपण पुढे बोलूयात. आपण बोलत होतो की साधारणपणे 85 नंतर हे त्रास असतात ज्याच्याबद्दल आता आपण बोललो, पण त्याच्या पेक्षा कमी वयामध्ये काय काय त्रास असू शकतात ज्याच्यासाठी आपल्याला युरोलॉजिस्टकडे जावं लागेल.
0: तर याच्या कमी म्हणजे असे तरुण वयाच्या लोकांमध्ये आम्ही जे बघतो, एक तर लघवीमध्ये आग होणे, याला पण खूपदा लोक थोडेसे इग्नोर करतात, नाही तर असं विचार करतात हा उन्हाळीचा त्रास आहे. आणि जे बरोबरही आहे टू सम एक्सटेंट, पण कधी कधी हे लघवीमध्ये आग होणे हे कधी कधी इन्फेक्शनचे लक्षणं राहू शकतात की लघवीच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन, प्रोस्टेटचे इन्फेक्शन, कॉमनली प्रोस्टेटचे इन्फेक्शन जास्त कॉमनली आम्ही बघतो, त्याच्या चालता लघवीमध्ये आग होते. ज्याला ते नुसतं सिम्पल पाणी पिऊन ट्रीट करायचा प्रयत्न करते, पाणी पिलं तर माझी आग जाईल आणि ते खूप दिवस जात नाही आणि मग ते पोहोचतात आमच्याकडे. आणि तेव्हा मग आम्ही शोध लावतो होतो तर लक्षात येतं की प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन आहे, नाही तर किडनीमध्ये सायलेंटली एक स्टोन पडलेला आहे जो किडनीला इन्फेक्ट करत राहतोय आणि वारंवार इन्फेक्शन्स करत आहे. तर हे आम्ही बघतो. तरुण वयामध्ये एक अजून आम्ही जे बघतो ते म्हणजे अंडकोशात सूज येणे. आता याच्याबद्दलही तोच एक विषय असतो की त्याच्याबद्दल लोकांना लाज वाटते तर ते सांगत नाही, बोलत नाही, नाही तर कन्सल्ट करायला येत नाही. पण अंडकोशावर सूज येणे याचे काही कारणही असतात जे थोडेसे गंभीर असू शकतात, म्हणून ते बघायला पाहिजे. आणि काही सामान्य कारणं राहू शकतात. आता जसं
1: आपण या कारणांबद्दल बोलूया, आधी फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड मॉर्निंग.
3: अमरजीत सिंग बोल रहा हूँ, लश्करी बाग नागपुर से.
0: हाँ जी
3: सर. ये आजकल मतलब ये जो किडनी स्टोन की जो प्रॉब्लम मतलब मेल फीमेल दोनों में मतलब ये एक तो हो रहा है, इसका मेन रीजन क्या है? मतलब क्या ये लाइफ स्टाइल है? और सर एक छोटा सा क्वेश्चन और है, ये जो फाइब्रॉइड की जो प्रॉब्लम होती है लेडीज में, उनको भी सर ये यूरिनल मतलब लीकेज का एक मतलब प्रॉब्लम इशू होता है, मतलब कई लेडीज में ऐसा सुनने को मिला है, तो क्या ये मेडिसिन से या क्या अपने आप मतलब टाइम से मतलब ठीक हो जाता है? मतलब क्या आपका क्या ओपिनियन सर? थैंक यू सर.
0: इनके एक्चुअली दो सवाल थे. तो पहला जो सवाल था वो ये था कि महिलाओं में और पुरुषों में दोनों में स्टोन्स होते हैं तो उसका मुख्य कारण लाइफस्टाइल हो सकता है क्या? ये बहुत ही अच्छा सवाल किया इन्होंने. अभी इसमें भी बहुत सारे कुछ वहम होते हैं जो समाज में होते हैं कि टमाटर पालक खाने से पथरियाँ होती है क्या? ये दीज आर कॉमन क्वेश्चन जो हम ओपीडी में देखते हैं आमतौर पर. अभी इसके ऊपर जितना रिसर्च हुआ है, ये टमाटर पालक इन सब चीज़ों में जो कैल्शियम पाया जाता है, ये अभी रिसर्च में ये पाया गया है कि ये कैल्शियम से पथरियाँ तैयार नहीं होती है.
1: अच्छा.
0: जो एक मुख्य कारण है जिससे महिलाओं में और पुरुषों में और जो लाइफस्टाइल से रिलेटेड है जो मुख्य कारण है पथरियां बार बार होने का वो है पानी की कमतरता. हम हमारे दिनचर्या में पानी का सेवन अगर कम रखेंगे, हमारे बॉडीज को अंडर हाइड्रेटेड रखेंगे, तो पुरुष हो या महिला हो, उन सब में ये पथरिया होने की संभावना बढ़ती है. और इसीलिए जो सेंट्रल इंडिया वाला जो पार्ट है जहाँ पे वेदर थोड़ा गरम, सा गर्म होता है, उनमें काफ़ी सारा पानी पसीने के माध्यम से बह जाता है, तो इन सब की बॉडीज अंडर हाइड्रेटेड रहती है.

0: तो ये उनके पहले सवाल का जवाब हुआ। दूसरा जो सवाल था कि फाइब्रॉइड की वजह से लीकेजेस हो सकते हैं क्या, तो उसका जवाब है नहीं। पर अगर फाइब्रॉइड बहुत बड़ा हो जाता है तो कभी कभी वो पेशाब की थैली पे या जो पेशाब का बहाव वाला जो रास्ता होता है जिसे यूरेथ्रा कहते हैं, कभी कभी उसके ऊपर प्रेशर आता है जिसके कारण पेशाब की तकलीफें हो सकती है। अब फाइब्रॉइड देखा जाए तो मेरे दायरे के बाहर का विषय है, पर मेरा सजेशन ये रहेगा कि अगर फाइब्रॉइड है आपके परिवार में किसी महिलाओं को, तो सबसे पहले जाके एक बार गायनेकोलॉजिस्ट को दिखाया जाए ताकि वो उनके ऊपर ज्यादा बारीकी से उसके ऊपर कुछ टिप्पणी कर सकेंगे।
1: बिल्कुल, आपण बोलत होतो की अंडकोशांवर जी सूज येते त्याची काय काय कारण असू शकतं।
0: आता सगळ्यात कॉमन कारण जे असतं ते म्हणजे खूपदा लोक घाबरून पण येतात की डॉक्टर साहेब माझं अंडकोश सुजलंय, काही कॅन्सरची गाठ तर नाही। तर त्याच्यावर आता कसं असतं ना, तपासल्यावर खूप कॉमनली आम्ही हायड्रोसील बघतो। हायड्रोसील म्हणजे फक्त पाणी जमा झालेलं आहे, विच इज अ नॉर्मल थिंग, म्हणजे खूप कॉमनली आम्ही बघतो लहान बाळांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत। पण काही लोकांमध्ये कॅन्सरची गाठ राहू शकते आणि म्हणूनच त्यांना जर अंडकोशात सूज असेल तर ते एकदा येऊन दाखवायला पाहिजे, तपासणी करून गरजेचं आहे। त्याच्याशिवाय वेरिकोसील नावाची कंडिशन असते की ज्याच्यामध्ये अंडकोशाच्या अवतीभोवती ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगून जातात आणि त्या फुगल्या की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात रक्त साठायला लागतं, ज्याच्या चालता अंडकोश चं वजन वाढतं, ज्याच्या चालता पण पेन होऊ शकतं आणि सूज येऊ शकते, त्यांनी इनफर्टिलिटी होण्याची शक्यता राहू शकते आणि म्हणूनच त्याला अटेन्शन देणं गरजेचं होऊन जातं। तर कधी कधी काही लोक त्याला इग्नोर करतात, काही लोक लाज वाटते म्हणून येत नाही, पण अंडकोशावर सूज एक खूप कॉमनली आम्ही खूप लेट बघतो जेव्हा पेशंट्स येतात, तर हे एक सिम्प्टम आहे। आणि लहान पोरांमध्ये कधी कधी लघवीत रक्त जातं। आता एवढंच आहे की लहान पोरांची गोष्ट कशी होऊन जाते की थोडंफार त्यांना काही त्रास झाला तर पेरेंट्स घेऊन येतात, त्याच्यामध्ये दुर्लक्ष होत नाही। तर तो एक आम्ही कॉमनली बघतो की सायलेंट पेनलेस हिमॅच्युरिया जर झाला लहान पोरांमध्ये, त्यांना घेऊन आलं तर त्याच्यामध्ये काही किडनीचे आजार असतात जे आम्ही पिकअप करू शकतो, ज्याचा इलाज करू शकतो आपण।
1: आणखीन एक श्रोते आहेत फोनवर। हॅलो हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार
2: मॅडम, मी निलेश बोलतोय नागपूरवरून। मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता, सगळ्यात आधी मला थँक्यू बोलायचं होतं ह्या टॉपिक बद्दल बोलल्याबद्दल। आणि प्रश्न असा आहे माझा की एक वर्षाआधी जे आहे ते प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं होतं माझ्या वडिलांच्या, आणि त्याच्यानंतर त्यांना पॅरालिसिस जे आहे ते आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना न्यूरोजेनिक ब्लॅडरचे जे आहे ते इश्यू झाला आहे। तर सर हे काही रिकव्हरेबल आहे काय हे प्रश्न आहे माझ्यावाला, कारण की त्यांना 24/7 आता कॅथेटर मुळेच ते त्यांना लघवी वगैरे जे आहे ते करण्यात जाते आणि त्यांच्या पायाला वगैरे जे आहे ते सूज वगैरे आहे, त्यांना बीपी आणि शुगरची प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी काय उपाय आहे आणि काय करावं लागेल त्यांच्यासाठी?
0: हां, आता हा जो केस सिनेरियो यांनी आपल्या समोर मांडला आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे। आता याच्यामध्ये प्रोस्टेट सर्जरी आणि न्यूरोजेनिक ब्लॅडर याचं आपसात काही पण कनेक्शन नाही आहे, दोन्ही वेगळ्या गोष्टी राहू शकतात। प्रोस्टेटची सर्जरी लघवीचा अडथळा मिटवण्यासाठी आपण करतो की लघवीचा मार्ग आपण मोकळा करतो। न्यूरोजेनिक ब्लॅडर जसं मी सांगितलं होतं की मांडक्यामध्ये जेव्हा गादी सरकते आणि ब्रेनमधनं जे नर्व्स निघतात जे जेव्हा ते कंप्रेस होतात त्याच्या चालता लघवीच्या पिशवीची पंप करायची क्षमता कमी होऊन जाते आणि त्याच्या चालता खूपदा लॅटरिनचे प्रॉब्लेम्स होतात, पायामध्ये वीकनेस आणि मुंगे येतात। तर याच्यामध्ये तरी आम्ही पेशंटला आधी सल्ला देतो की तुम्ही आपल्या स्पाईनचा आधी एक स्कॅन करून घ्यावा आणि एका स्पाईन सर्जनकडनं एक त्याचं ओपिनियन घेऊन घ्यावं। कधी कधी ह्या प्रॉब्लेम्स करेक्टेबल राहतात की ती जी गादी सरकली आहे त्याचं व्यवस्थित सर्जरी करून घेतली आणि त्या नसांवरचं प्रेशर आपण जर हटवलं तर हे लघवीच्या पिशवीमध्ये परत ताकद येते आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। पायावर सूज येणे म्हणजे त्यांनी आपल्या किडन्यांकडे लक्ष देणं भाग आहे। जर ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचे पेशंट आहात तर खूप वर्षांपासून डायबिटीस ब्लड प्रेशर राहिलं त्याच्या चालता किडन्यांना हळूहळू डॅमेजेस सुरू होतात ज्याच्या चालता पण पायावर सूज येऊ शकते। तर हे म्हणजे मल्टिपल प्रॉब्लेम ज्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांनी बघणं भाग आहे।
1: अगदी, आणखीन एक फोन घेऊयात। हॅलो
3: हा हॅलो नमस्कार डॉक्टर।
0: नमस्कार,
3: प्रश्न असा आहे की लघवीमध्ये समजा पाणी जास्त प्या लागते म्हणजे लघवीचे कोणते आजार होऊ नये म्हणून, पण पाणी जास्त पिल्यामुळे कफाचे आजार वाढतील का नाही, कफाबद्दलच म्हणजे सर्दी पडस
0: अच्छा
3: कफ याच्याबद्दलची माहिती।
0: बरं, हा खूप चांगला प्रश्न यांनी विचारलाय। आता याच्यावरच मी येत होतो की एक लक्षण जे ओपीडीमध्ये आम्ही बघतो ज्याला खूप लोक इग्नोर करतात ते म्हणजे रात्री उठून वारंवार लघवीला जाणे, नाही तर फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो। तर याचं एक कारण राहू शकतं की पाणी भरपूर पिणे. कधी कधी आम्ही काही आजारांचा शोध लावत राहतो आणि असं लक्षात येतं की सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आल्या आणि पेशंटशी अजून बारीकीमध्ये बोलल्यावर लक्षात येतं की पाणीच भरपूर पिते. मग त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो की पाणी तुम्ही का भरपूर पिते, तर ते हेच सांगतात की मी कुठेतरी ऐकलं होतं की पाणी भरपूर पिल्याने किडनी स्टोन्स होत नाही, तर लघवीचा प्रॉब्लेम असेल. खूपदा लोक सल्ला देतात की

0: वीचा फ्लो कमी झालाय का, एक काम करा पाणी अजून प्या, भरपूर पाणी प्या. तर ते तसं नसतं ते. दुसरी गोष्ट, पेशंटनी जसं म्हटलं की पाणी भरपूर पिल्याने कफचे प्रॉब्लेम्स होतात का, इतर काही दुसरे प्रॉब्लेम्स होतात का, त्याचं उत्तर आहे नाही. असं कोणत्याही रिसर्चमध्ये आलं नाही की पाणी भरपूर पिल्याने तुम्हाला इतर कोणत्या सिस्टमचे काही आजार होतील. उलटं पाणी भरपूर पिणं एक प्रकाराने चांगली सवय आहे. हॅव्हिंग सेड दॅट, आपल्याला एवढं काळजी घेणं भाग आहे की जर आपल्याला काही किडनीचा आजार आहे ऑलरेडी, डायबिटीजमुळे, ब्लड प्रेशरमुळे, ज्याच्यामुळे किडनी फंक्शन आपले कमी झालेले आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हिशोबाने पाणी प्यायचं आणि तुमचे नेफ्रॉलॉजिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल सल्ला देतील. त्याच्याशिवाय मी पेशंट्सला हेच म्हणतो की तुम्ही आपलं डेली लाईफस्टाईल बघावं, दिनचर्या बघावी आणि त्याच्या हिशोबाने आपल्या पाण्याचं इनटेक ठरवावा. कोणी शेतकरी असेल, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम करते शेतामध्ये उन्हामध्ये, त्याला मी म्हणेल की तू भरपूर पाणी पी.
1: बिलकुल.
0: कारण की घामाच्या माध्यमाने 2-1 लिटर पाणी निघून जातं. पण तोच त्याच वयाचा व्यक्ती जर रिटायर्ड असेल, घरामध्ये बसलेला आहे, बाहेर कुठे जात नाही आहे, त्याला बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी एक्सपोजर नाही आहे, वॉटर लॉस होत नाही आहे, तर त्यांनी 5-6 लिटर पाणी जर पिलं तर त्यांना वारंवार जावंच लागेल. तर त्यांनी आपला लिक्विड इंटेक त्या हिशोबाने कमी करायला पाहिजे. तर हे जे एक ब्लँकेट असतं ना की पाणी भरपूर प्या, हा सल्ला चुकीचा आहे. दर व्यक्तीने आपला आपला लाईफस्टाईल बघून आपण आपलं लिक्विड इंटेक ठरवावा आणि हेच आम्ही कन्सल्टेशनच्या वेळेस त्यांना सांगतो.
1: आणि वातावरणात जे बदल होतात त्यानुसार पण,
0: अगदी बरोबर आहे, हिवाळ्यामध्ये थोडस कमी करून टाकायचं, उन्हाळ्यात वाढवायचं, पाऊस सुरू होतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पावसाळ्यांमध्येच खूपदा लोक येतात की डॉक्टर साहेब वारंवार लघवीला जावं लागत आहे, मग त्यांना सांगावं लागतं की आधी तुम्ही तुमचा लिक्विड इंटेक कमी करा, पेय पदार्थांचं प्रमाण कमी करा, आणि त्यांनी पण खूपदा खूपशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. पण हो, पाणी वाढवल्याने कोणचे नुकसान असे होत नाही.
1: बिलकुल. युरोलॉजिस्टकडे आपण जसं म्हटलं की हे काही कारणं आहेत ज्याच्यासाठी जातो, तसंच इन्फर्टिलिटी, वंध्यत्व हे पण एक महत्वाचं कारण आहे. तर ते त्याच्यासाठी केव्हा युरोलॉजिस्टला भेटायला पाहिजे, काय
0: करेक्ट सल्ला द्या. आता इन्फर्टिलिटी हा जो विषय आहे ना, आता इन्फर्टिलिटी एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे सिम्पटम्स काहीच नसतात. कोणाच्या वीर्यमध्ये शुक्राणूची मात्रा कमी आहे याचं काही लक्षणं नसतात. म्हणजे पेशंट म्हणतात की डॉक्टर साहेब याचे काही लक्षणं दिसू शकतात का, तर नाही, त्याच्यावर उत्तर नाही आहे. आता हे लक्षात कसं येतं, आम्ही खूपदा अनमॅरिड मेल्स जेव्हा ते येतात, 24-25 उदाहरण म्हणजे 24-25 वर्षाचा मुलगा आहे, तो आला आहे, त्याला व्हेरिकोसील झालेला आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे, पण तो व्हेरिकोसीलच्या ट्रीटमेंटसाठी आलेला आहे. तर ट्रीटमेंटच्या वेळेस आम्ही मग एक सीमेन अनालिसिस करून घेतो हे बघण्यासाठी की स्पर्मचा काउंट व्यवस्थित आहे की नाही आहे. जर त्याच्यामध्ये तो कमी असेल तर व्हेरिकोसीलला ट्रीट करून आम्ही बघतो की तो इम्प्रूव्ह झाला आहे की नाही झाला आहे. तर या पद्धतीने, तर याच्यामध्ये माझा सल्ला हाच असतो लोकांना की तुम्ही इन्फर्टिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघत असाल तर आपलं एक रुटीन, म्हणजे मॅरेजच्या आधीच आपलं एक चेकअप करून घ्या तुम्ही. हॉर्मोनल प्रोफाईलिंग आणि सीमेन अनालिसिस युरोलॉजिस्टकडे गेले की ते सगळं करून घेतात. तर हे रुटीन चेकअपचा भाग असतो हा. तर हा काही काही आता यंगस्टर्स खूप जागरूक झालेले आहे, तर लग्न पक्क व्हायच्या आधी ते येऊन फक्त याच्यासाठीच भेटतात की डॉक्टर साहेब मला माझं एकदा फर्टिलिटी चेकअप करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सिम्पटम्सचा विषय नसतो. हा, इट इज जस्ट अबाउट अवेअरनेस आणि तुम्ही किती अवेअर आहात आणि किती तुम्ही त्याच्यावर काम करायला इच्छुक आहात.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार, बोला.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
2: मॅडम, मला डॉक्टर साहेबांना हे विचारायचं होतं. हॅलो.
1: हा बोला, ऐकताय डॉक्टर, बोला.
2: हा, मला हे विचारायचं होतं का, माझ्या लग्नाच्या आधी माझं लिंग फुगून येते.
0: बर, हाच एक तक्रार आहे.
2: मोठं होऊन जाते एकदम.
0: अच्छा. आता हे बेसिकली जर सकाळच्या वेळेस होत असेल लघवी करायच्या, जस्ट म्हणजे सकाळी सकाळी उठून जी पहिली लघवी करतो, तर त्याला आम्ही काही एक मेडिकल टर्म आहे, नॉक्टर्नल पेनाइल टुमिसन्स, की लिंग कडक होणे हे सकाळी सकाळी होतं जेव्हा, तर हे आपल्या बॉडीचं न सिम्पथेटिक रिस्पॉन्स असतो ज्याच्या चालता लिंग सकाळी सकाळी कडक होतं आणि जेव्हा ते लघवीला जातात ते लिंग कडक राहतं, लघवी झाल्यानंतर ते लिंग ढिलं पडतं. हा नॉर्मल फिनॉमिनन आहे, याला ट्रीट करायची गरज नाही आहे आणि याची खूप काळजी करायची गरज नाही आहे. बस तेवढंच एक त्यांच्या.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार, बोला. हॅलो.
3: हा हॅलो.
1: हा बोलिये, बोला.
3: नमस्कार. नागपूर से बोल रहा हूँ सुरेंद्र. सर से थोड़ा एक पूछना था कि यूरिन में, पेशाब में कभी कभी ज्यादा स्मेल आता है, बहुत ज्यादा स्मेल आता है, तो उसका क्या कारण हो सकता है? यदि ऐसा हो रहा है तो उसका क्या निदान है?
0: राइट. तो यूरिन में स्मेल आना, तो ये एक लक्षण होता है यूरिनरी इन्फेक्शन का. अब यूरिनरी इन्फेक्शन में पेशाब में स्मेल आती है, और जब ऐसे मरीज जब हमारे पास आते हैं तो

0: हम उनको सबसे पहले इन्वेस्टिगेट करते हैं ब्लड और यूरिन टेस्ट करवा के, और उसके साथ साथ एक सोनोग्राफी करके हमें ये देखना जरूरी है कि अगर यूरिन में इन्फेक्शन है तो उसका सोर्स क्या है. अब सोर्स कई हो सकते हैं, कभी किडनी में कोई इन्फेक्शन हो सकता है डायबिटीज़ के चलते हो सकता है, कभी कभी किडनी में स्टोन्स बहुत लंबे समय तक पड़े रहे तो उसके कारण इन्फेक्शंस हो सकते हैं, या पेशाब की थैली में कोई स्टोन या कोई इन्फेक्शंस हो सकते हैं कॉमनली, जैसा प्रोस्टेट या फिर टेस्टिस के इन्फेक्शंस. इन ऐसे मरीजों में जब यूरिन निकलता है वो इन्फेक्टेड यूरिन निकलता है और उसके चलते पेशाब में गंदी स्मेल आती है. तो गंदी स्मेल को इग्नोर नहीं करना चाहिए, आपने करीबी यूरोलॉजिस्ट को जाके एक बार दिखा के अपना इवैल्यूएशन कर लेना जरूरी है.
1: अनकनेक्ट फोन की हुई है. हेलो
2: नमस्ते मैडम. नमस्ते सर.
0: नमस्ते.
2: माझा सरांना हा प्रश्न आहे की माझं युट्रस काढलाय, ओव्हरी आहे, तरी पण बाथरूम येते आणि बाथरूम झाल्यानंतर परत थेंब थेंब थेंब थेंब असं पाणी गळते, तर असं का बरं होते आणि याच्यावर उपचार काय आहे?
0: बरं, तर आता तुमचं युट्रस काढलंय आणि ओव्हरीज ठेवलेलं आहे, आता ओव्हरीजच्या राहता लघवीवर काही परिणाम पडत नाही, म्हणजे ते कनेक्शन लावणं चुकीचं आहे. त्यांच्या डोक्यात ते असं बसलं असेल की ओव्हरी असल्यामुळे मला तो त्रास होत आहे, तर तसं नाही आहे. ओव्हरीज आणि लघवीच्या फ्लोवर काही पण इम्पॅक्ट पडत नाही, पण हा लघवी त्यांना थेंबथेंब होत आहे, लघवी झाल्यानंतर सुद्धा थेंबथेंब होत आहे. याचा अर्थ काय होतोय की लघवीची पिशवी जेव्हा ती लघवी करायला जातात, ती लघवीची पिशवी जेव्हा पंप करून लघवी बाहेर फेकते, तर ती पूर्ण लघवी फेकू शकत नाही, काही ना काही प्रमाणात लघवी आतमध्ये साचून राहते लघवी केल्यानंतर, त्याला आम्ही पोस्ट वर्ड रेसिड्यू म्हणतो. तर याचं प्रमाण जर खूप जास्त राहिलं तर त्याच्या चालता मग लघवी थेंबथेंब पडते, आणि कधी कधी लघवी केल्यानंतरही पेशंट्सला असं जाणवतं की बा माझी लघवी पूर्ण झाली नाही आहे, थोडीशी राहिलेलीच आहे आतमध्ये, मग ते परत 5-10 मिनिटांनी जाऊन प्रयत्न करतात, नाही तर मग काढायचा प्रयत्न करतात. तर यांच्या एक तर लघवीच्या पिशवीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता राहू शकते, नाहीतर मग लघवीची जी नळी आहे युरेथ्रा त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक अडथळा होण्याची शक्यता राहू शकते, जे आपल्या युट्रसच्या ऑपरेशनशी लिंक्ड राहू पण नाही शकत, ते कम्प्लिटली इंडिपेंडेंट राहू शकतं. तर त्यांनी एकदा कोणी जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन दाखवणं भाग आहे.
1: अजून एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: हॅलो, मी दादाराव मोरे बोलतो, वाडीहून वैभव नगर.
1: बोला. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा.
3: प्रश्न तोच मॅडम की माझं रात्रीच ते लिंग असं फुगून येते, नंतर मी लघवीला जातो.
0: त्याच्यावर मी आता उत्तर दिलंच होतं. मला असं वाटतं काका तुम्ही खूप काळजी करू नये त्याची. जर तुम्हाला असं वाटत असेल ते खूप काळजीजनक आहे, तर खूप त्रास होत असेल, तर आपण एकदा युरोलॉजिस्टला जाऊन भेटणं भाग आहे. ह्या गोष्टी खूपदा फोनवर आपण त्याच्यावर कम्प्लीट ॲक्युरेट आपण त्याचं डायग्नोसिस करू नाही शकत, पण एकदा तुम्हाला कोणी युरोलॉजिस्टनी तपासल्यावर या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येईल की ते ॲक्च्युअलमध्ये काही सिरियस कारण आहे की काय सामान्य आहे. कारण की सामान्यतः आपण लोकांचं लिंग थोडंसं कडक होऊ शकतं लघवी करायच्या वेळेस, तर याला आपण नेहमीच ट्रीट करतो असं नाही आहे, पण माझं असं मत आहे की यांना जास्त काळजी होऊन राहिली म्हणून त्यांनी सेकंड टाइम फोन केलाय, तर यांनी एकदा एका डॉक्टरला जाऊन ते नक्की भेटणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
4: हा मॅडम.
1: नमस्कार. बोला.
4: नमस्कार. हॅलो डॉक्टर आहे.
1: हो बोला, आपण कोण बोलताय?
4: मी पटेल बोलत आहे नागपूरवरून.
1: हा, आपला प्रश्न विचारा.
4: म्हणजे लघवी ना खूप थांबून येते, फ्लो नाही राहत.
0: बरोबर आहे, तोच प्रश्न आपण
1: आपण सुरुवातीला
0: याला आपण ऍड्रेस केलेला आहे भरपूरदा,
1: परत एकदा त्यांना थोडक्यात सांगून
0: लघवी जर अडकून अडकून होत असेल, थेंब थेंब होत असेल, तर तेच आहे की लघवीचा मार्ग बघणं भाग आहे, की लघवीच्या नळीमध्ये कुठे बारीकी आहे का, प्रोस्टेटची कुठे वाढ आहे का, नाही तर काही मूतखडा आहे का, मूत्रपिंडात काही खडा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं भाग आहे. जर हे सगळ्या गोष्टी याच्यापैकी काही असेल तर मग त्याचं योग्य इलाज करणं गरजेचं आहे.
1: बिलकुल. युरिनरी इनकॉन्टिनन्स बद्दलही आपण बोलूया, शेवटचे 5 मिनिटं उरत आहेत. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
5: हॅलो, एक प्रश्न आहे डॉक्टर साहेबांकडे. डॉक्टर साहेब, खूप पाणी प्यायला शरीरातले सॉल्ट कमी होतात का, म्हणजे सोडियम क्लोराईड, कारण आणि हायपोनायट्रेमिया होतो का खूप पाणी प्यायला?
0: हा खूप चांगला प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली नुसतं प्लेन वॉटर पिल्याने हे गोष्टी होण्याची शक्यता राहते, तर म्हणूनच आम्ही पेशंट्सना जेव्हा म्हणतो की तुम्ही तुमचं हायड्रेशन चांगलं ठेवा, तर ॲज युरोलॉजिस्ट आम्ही त्यांना हे नाही म्हणत की पाणी भरपूर प्या, आम्ही त्यांना हे म्हणतो की तुम्ही लिक्विड इंटेक आपला वाढवा. आता लिक्विड इंटेक वाढवणं म्हणजेच काय, की तुम्ही तुमचे लिक्विड्स मिक्स करा, की पाणी तर प्या तुम्ही, पण नुसतं पाणी न पिता तुम्ही त्याला मिक्स करून कधी नारळाचं पाणी प्या, कधी तुम्ही ऊसाचा रस प्या, नाही जर तुम्ही नॉन डायबिटिक असाल तर, नाहीतर मग तुम्ही आपलं ताक पिऊ शकता, ताकमध्ये सॉल्ट्स वगैरे टाकून पिऊ शकता. तर आपला लिक्विड इंटेक जो असतो तो मिक्स करायचा असतो. जेव्हा

0: मी लोकांना सांगतो की तुम्ही दिवसातनं 3-1 लिटर पाणी तरी प्यायला पाहिजे. तुमचा असा असा प्रॉब्लेम आहे, याच्यासाठी 3-1 लिटर पाणी प्या तुम्ही 24 तासामध्ये. मग पाणी न म्हणता मी त्याला लिक्विड इंटेक म्हणतो, की तुमचं लिक्विड इंटेकमध्ये सगळं येऊन जाते. चहा, कॉफी, तुम्ही आहारामध्ये जी कढी पिता ती, त्याच्याशिवाय ताक घेता, नाही तर ज्यूस घेता, सकाळी ब्रेकफास्टमध्ये जे दूध पिता, असं काही जर असेल ते सगळं मिळून तुमचा लिक्विड इंटेकचा हिशोब तुम्ही तसा ठेवायला पाहिजे. तर नुसतं पाणी पिलं तर यांचं बरोबर आहे, नुसतं पाणी पिण्याने शरीरात मध्ये हायपोनॅट्रिमिया होऊ शकतो, डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया म्हणतो आपण त्याला. तर ते नाही करा. आणि जर पाणी प्यायचं आहे तर थोडंसं मीठ, थोडंसं शुगर आणि लिंबू पिळून असंही तुम्ही घेऊ शकता.
1: बिलकुल. आपण शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे होतात. युरिनरी इनकॉन्टिनन्स हा खूप मोठा त्रास वयोवृद्धांमध्ये बघितला जातो. त्याची सुरुवात कधीपासून होते, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा टाळता येऊ शकतं का?
0: हो, अगदी बरोबर आहे. आता युरिनरी इनकॉन्टिनन्स हा एक अशी ही एक अशी तक्रार आहे की ज्याच्यासाठी लोक इग्नोर नाही करत. लोक येतात म्हणजे ते त्याला घेऊन बसत नाही, कारण की जेव्हा लघवी लीक होते, कपडे ओले होतात, वास येतो, ते चार चौघांमध्ये जाऊन सोशली उभे राहू नाही शकत, तेव्हा ते आमच्याकडे येतात. तर लघवी लीक होणे हा एक कॉमन सिम्पटम आहे प्रोस्टेट एनलार्जमेंटचा पण, तो एक कॉमन सिम्पटम आहे डायबिटीसचा पण. जर शुगर आपले खूप जास्त वाढले तर शुगरच्या वाढता लघवीचं प्रमाण पण वाढतं, आणि लघवीची पिशवी कमजोर असली तर त्याच्या चलते लघवी आवरले जात नाही. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये एक अजून कंडिशन असते, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर. आणि हे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर पुरुषांमध्ये येऊ शकतं, महिलांमध्ये येऊ शकतं, ज्याच्या चलता लघवी साचवून ठेवण्याची जी क्षमता असते आपली, की आपण आपल्या स्वइच्छे लघवी कंट्रोल करून ठेवू शकतो आणि वेळ आली की त्याला रिलीज करू शकतो, तर ही क्षमता आपली कमी होऊन जाते आणि ब्लॅडर थोडं विचलित होतं, ओव्हर ऍक्टिव्ह होतं, की थोडीशी लघवी जमा झाली की माणसाला धावत पळत जावं लागतं, नाही तर जाता जाता लघवी थोडीशी सुटून जाते. तर हा एक जो सिम्पटम आहे हा खूपदा दुर्लक्ष करत नाही, लोक तेव्हा येतात कधी. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे जर युरिनरी लीक होत असेल, एक रेअर कारण पण कॉमन जे थोडंसं काळजीजनक आहे ते म्हणजे ब्लॅडर ट्युमर्स. कधी कधी ब्लॅडरमध्ये जर कर्करोग असला त्याच्या चालता लघवीमध्ये रक्त येईल असं जरुरी नाही आहे. कधी कधी इनकॉन्टिनन्स लघवीचा लिकेज असेल तर आम्ही त्या गोष्टी पण मनात ठेवून आम्ही त्याचं ट्रीटमेंट आपलं इन्व्हेस्टिगेट करतो त्याला. तर हे महत्वाचं लक्षण आहे.
1: लक्षण महत्वाचं आहे, पण हे आपण टाळू शकतो का? आणि जर काही औषधोपचार असतो त्याच्यासाठी किंवा काय करता येईल, काही एक्सरसाइजेस करता येतात?
0: करेक्ट. तर बेसिकली याच्यामध्ये टाळण्याचं पद्धत म्हणजे जर आपल्याला डायबिटीज जर असेल तर शुगर व्यवस्थित कंट्रोल करा, टाईट कंट्रोल ठेवा. तुमचे HbA1c लेवल्स 6% आतमध्ये असायला पाहिजे. फास्टिंग शुगर 110 आतमध्ये असायला पाहिजे, हे आम्ही एक नॉर्मल सांगतो त्यांना. त्याच्या चालता जर तुम्हाला प्रोस्टेटचे प्रॉब्लेम्स असतील तर प्रोस्टेटवर औषधं असतात ते तुम्ही घ्या, पण संध्याकाळी 6-7 नंतर आपलं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा, म्हणजे हे रात्री बेड वेटिंग वगैरे होण्याची शक्यता कमी होते. आणि तिसरं म्हणजे जसं मी सांगितलं कर्करोग वगैरे कारण राहू शकतं, तर मी सगळ्या पेशंट्सला एक सल्ला देतो की 50 नंतर आपलं वर्षातनं एकदा रुटीन सोनोग्राफी करून घेणं भाग आहे. कारण की हे जे ब्लॅडर ट्युमर्स असतात हे सायलेंटली ग्रो होतात, त्याची लक्षणं खूपदा दिसत नाही, आणि ते सुरू होण्याच्या आधीच ते पकडून घेणं, म्हणजे ते जेव्हा छोटे असतात तेव्हाच त्यांनी जर त्याला आपण जर पिकअप केलं ते प्रिव्हेंटेबल राहू शकतात ह्या गोष्टी, म्हणजे क्युरेबल राहतात ह्या गोष्टी.
1: बरोबर.
0: ह्या काही
1: अगदी आपण जेव्हा या गोष्टींबद्दल बोलतो की लाईफस्टाईल बद्दल आजकाल खूप बोलल्या जात आहेत, तर अशा कुठल्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात करू शकतो किंवा करायला पाहिजेत जेणेकरून हे जे त्रास आहेत मूत्ररोगांचे जे त्रास आहेत ते टाळता येतील? आणि शेवटचा अगदी 1.5 मिनिट आपल्याकडे होतो, तेव्हा आपण काय आपल्या श्रोत्यांना सांगू शकू?
0: तर बेसिकली तेच या टॉपिकचा हाच एक उद्देश होता की लोकांना थोडंसं जागरूक करणे. तर त्यांना सल्ला मला 1-2 जर द्यायचे असतील तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं हायड्रेशन अप्रोप्रिएट ठेवा आपल्या लाईफस्टाईलला गृहित धरून, जसं आपण बोललो होतो. तर हायड्रेशनवर लक्ष द्या म्हणण्याचा अर्थ त्याला दुर्लक्ष नका करू. तुम्ही कोणत्याही दिवशी श्रमिक काम करत असाल, खूप घाम फुटत असेल, पाण्याचं प्रमाण वाढवा. ज्या ज्या दिवशी तुम्ही आतमध्ये राहत असाल जेव्हा पाण्याची आवश्यकता कमी आहे तर त्या हिशोबाने ऍडजस्ट करा. तर आपल्या हायड्रेशनवर लक्ष द्या. दुसरं मी एक सल्ला देतो की आपण जसे डायबिटीस इतकं कॉमन आहे, जर आपण डायबिटिक असाल तर आपल्या डायबिटीसला खूप सिरियसली घ्या. लोकांना गैरसमज आहे की डायबिटीस आणि लघवीचा काय रिलेशन आहे, तिथे शुगरचं आहे आणि हे पण नाही, तसं नाही आहे. तर शुगरला खूप सिरियसली घेऊन त्याचं कंट्रोल करा. तिसरं महत्वाचं म्हणजे स्टे अवे फ्रॉम टोबॅको. टोबॅकोपासून दूर राहा. टोबॅकोचा चलता कधी कधी किडनी ट्युमर्स होतात, ब्लॅडर ट्युमर्स होतात, प्रोस्टेट कॅन्सर्स पण होऊ शकतात.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि सतीश कोडमलवार यांचं. सहाय्यक सादर करते होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्यासह

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळात मंजूर झालं. काल विधान परिषदेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागत होतं. आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. एमपीएससीने स्पर्धा परीक्षा सीबीटी पद्धतीनं घेण्याचा आणि नॉर्मलायझेशन लागू करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आजपासून सीबीडी बेलापूर इथं एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा काँग्रेसनं केला असून शासनानं आणि एमपीएससीनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. राज्यातील अवैध उत्खननावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं ड्रोन आणि ईटीएसद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून पुढील 6 महिन्यात नागपूरसह 9 संवेदनशील भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा करत विरार प्रकरणातील तत्कालीन तहसीलदार अमोल कोल्हे आणि एडी अमित सानप यांच्या चौकशीचे आदेश दिले. तसंच अवैध उत्खनन रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, नवीन नियमावली आणि रेरा प्रकल्पांसाठी रॉयल्टी प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची घोषणा करण्यात आली. बँक हमी पत्रांवरील मुद्रांक शुल्कासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यासंदर्भातील महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालं. नव्या तरतुदीनुसार हमीची रक्कम कायम असल्यास बँक हमीपत्राच्या नूतनीकरणासाठी पुन्हा पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही तर अत्यल्प शुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळे उद्योग व्यवसाय क्षेत्रावरील आर्थिक भार कमी होऊन व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त

0: नहीं तो तेरा नाम लेके तुझे कोई इल्जाम देके तुझको इस महफिल में रुसवा ना कर दूं रुसवा,
1: तुझको इस महफिल में रुसवा ना
2: श्रोताओं, इस गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम आप समाप्त करने की इजाजत दीजिए विद्या राउत को। आकाशवाणी से हे नागपुर केंद्र है, आता ऐकूया ठळक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा आणि त्यासंदर्भात करण्यात आलेल्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात काल उच्चस्तरीय बैठक झाली। पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कृषी, ऊर्जा, आरोग्य, ग्रामविकास, आर्थिक व्यवहार, ग्राहक व्यवहार आदी विभागांचे सचिव उपस्थित होते। अकोला जिल्ह्यात सोयाबीनसह विविध पिकांच्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या हजारो तक्रारीनंतर कृषी विभागानं बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांना तातडीनं संयुक्त शेती पाहणीचे आदेश दिले आहेत। कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून बियाण्यात दोष आढळल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पर्यायी बियाणे किंवा अन्य योग्य मदत देण्याच्या सूचना विभागानं दिल्या आहेत। राज्य शासनानं महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळासह विविध समाज घटकांसाठी 13 उपमहामंडळांची स्थापना केली आहे। या महामंडळांचं जिल्हास्तरीय कामकाज आता गडचिरोली इथं सुरू करण्यात आलंय, त्यामुळे जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध आर्थिक विकास योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे। वर्धा जिल्ह्यातील गिरड खुर्सापार जंगल परिसरात प्रस्तावित व्याघ्र सफारीच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं चराईवर बंदी घातल्यानं 6 गावातील शेकडो पशुपालक आणि गोशाळा चालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत पारंपरिक चराई हक्क कायम ठेवून तातडीनं चराई परवाना मंजूर करावा अशी मागणी करत पशुपालकांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे धाव घेतली आहे। कुटुंब नियोजन ही पतीपत्नी दोघांची समान जबाबदारी मानली जात असली तरी प्रत्यक्षात त्याचा बहुतांश भार आजही महिलांवरच पडत असल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यात झालेल्या सुमारे 2,81,000 कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी तब्बल 97.70% शस्त्रक्रिया महिलांच्या झाल्या तर पुरुषांचा वाटा केवळ

0: 2.30% इतकाच राहिला. इंग्लंडनं तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा तब्बल 125 धावांनी पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या 76 धावाला टोपला, जो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा धावांच्या फरकानं सर्वात मोठा पराभव ठरला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है, FM बैंड 106.6 MHz पर. 12 बजे सुनिए दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार, जिन्हें हम अनुप्रसारित करेंगे कुछ ही पलों में.

0: की ये पहल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के देशभर में जमीनी स्तर पर खिलाड़ियों को मंच प्रदान करने के दृष्टिकोण से प्रेरित है। और इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: दिस इज आकाशवाणी
2: नागपुर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत। जाळीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश। वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार। आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश। आता सविस्तर बातम्या। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं। आतापर्यंत प्रिंट स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे। त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय दंडसंहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय न्यायसंहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
4: मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं। मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही ते म्हणाले। मुंबईत जे जे आणि केईएम रुग्णालय चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले। शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत। हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बस चा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राज्यात एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले। या प्रकरणी चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली। राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यापुढे नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली। या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे।
3: राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वनवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आला आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली। सभागृहात निवेदन देताना महसूल मंत्री म्हणाले की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं सातबारा उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा। या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात बँकांकडून कृषी कर्ज घेण्यात कृषी विभागाच्या योजनांचा लाभ आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। आता गाव नमुना 7 ई मध्ये थेट संबंधित वनपट्टा धारकाची नोंद केली जाईल तर गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेतली जाईल। या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना अॅग्रीस्टॅक्सह सर्व कृषी विषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभतेनं आणि तातडीनं घेता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। अमरावती विभागातील वनक्षेत्रात जखमी

0: अपघातग्रस्त आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन इथं समर्पित प्रादेशिक वन्यजीव बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शासन लवकरच मान्यता आणि निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधान परिषदेत केली. तत्पूर्वी आमदार संजय खोडके यांनी अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्ल तसंच जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांच्या उपचारासाठी अमरावती विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन उद्यापासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य समूह, 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोल प्लाझा जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहे. वाशिम बायपाससाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी बेबीताई गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं काल जप्ती वॉरंट बजावत टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले. VBG रामजी कायद्यावरील कार्यशाळा विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचं सांगितलं. रोजगार हमीचे दिवस 100 वरून 125 तर कामांची संख्या 266 वरून 318 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीनं पुढील 5 वर्षात विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दत्त चौकात आंदोलन केलं. श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भूमिका मांडली तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील 794 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशानं ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी 75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं, हस्तलिखितं आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञानभारतम ऍपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या काही तासात यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी धानाचे पेरे टाकायला सुरुवात केली आहे तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार असून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा

0: न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, आजचा सांजधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम समर्पित आहे कविश्रेष्ठ बाभ बोरकर यांना. तुषार्त पृथ्वीवर जेव्हाही वर्षा ऋतूचे आगमन होते तेव्हाचा आनंद काय वर्णावा. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि लकलकणाऱ्या विजांच्या कडकडाटात जेव्हाही आकाशातली घन दौलत पृथ्वीवर सांडू लागते त्यावेळी अवघे विश्व हर्षविभोर होऊन जाते. या पावसाचे वर्णन अनेक कवींनी केले आहे. मग गोव्यातल्या पावसात भिजणाऱ्या कविश्रेष्ठ बाभ बोरकरांच्या प्रतिभेला अतिसुंदर पर्जन्यगीते सुचली तर नवलते काय. ज्येष्ठात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आकाशात मेघ दाटून येतात. त्याचे वर्णन ते असे करतात, झाले अंबर झुलते झुंबर, हवेत अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग, क्षितिजी आले भरते ग. आशा भोसलेंच्या आवाजात बाभ बोरकरांचं हे काव्य, संगीत श्रीधर फडके यांचं आहे.

तुला कसे कळत नाही, फुलत्या वेली सुवय नाही, क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही, त्याला कसलाच क्षय नाही, असाच काहीचा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख आरसपानी कविता, लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगत आणून ठेवणारी, कवितेची जातकुळीचं अर्थगर्भित चित्रवाही शब्द रचनेची लेणे लालेली, आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्या समरसतेने आपलंसं करून अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी शुद्ध अभिजात अशी ही कविता आत्मनिष्ठ. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्द ही शब्दवतीचा साज धारण करून आलेले आणि चराचराच्या रंगगंधांमध्ये न्हाऊन निघालेले, भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी नुसतीच नव्हे तर नादवेडात रंगून आणि गंधाहून गेलेली. सुरेश वाडकर यांच्या आवाजात बोरकरांचं हे गीत ऐकवित आहोत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

मराठी आणि कोकणी साहित्यात निसर्ग प्रेम आणि आध्यात्मिक सौंदर्याचा अपूर्व संगम घडवणारे निसर्ग कवी म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बाभ बोरकर. त्यांना साहित्यिक वर्तुळात आदराने बाकीबाब म्हटले जाते. गोव्याच्या मातीतील ओलावा आणि चैतन्य त्यांच्या शब्दाशब्दातून पाझरते. जीवन संगीत असो वा चित्रविणा, त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना मोहिनी घातली. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या स्मृतिदिनी पद्मश्री बाभ बोरकरी यांचा जीवनप्रवास आणि काव्याचा अल्पसा आढावा घेऊया.

0: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया, बेचा नहीं बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-03-07-307। विजिट अस लखतगंज नागपुर।
2: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा।
3: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
4: बाकी बाब म्हणजेच बाबा बोरकर यांनी लिहिलेल्या प्रेम कवितांची मराठी काव्यविश्वात एक स्वतंत्र जागा आहे आणि संगीत रचनांमध्ये बोरकरांच्या कवितांचा एक खास कप्पा आहे। कशी तुझ समजाऊ सांग, का भामिनी उगीच राग, हे अभिषेकी बुवांचं गाणं ऐकलं की गाणं ऐकताना बुवांच्या गाण्याबरोबरच त्यातल्या शब्दांनी सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतलेलं असतं। पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याच आवाजातील बाप बोरकरांचं हे गीत ऐकवित आहोत।

बोरकरांच्या प्रेमकविता म्हणजे तवनयनाचे दल हलते ग पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग. प्रत्येक कवितेमधला कुठला तरी एक शब्द संगीतकाराचं बोट धरून त्याला आपल्या कवितेच्या महालात घेऊन जातो. या कवितेत ग ह्या अक्षरांनी तो प्रवास सुरू झालेला आहे. संगीतकाराला कवितेतल्या अक्षराचा आकार कळणं फार महत्त्वाचं आहे. कुठल्या शब्दात किती वजन लपलं आहे, कोणतं अक्षर थोडंसं ताणलं तर कवितेचा डौल अजून वाढेल, कोणत्या अक्षरावर ठहराव घेतला तर कवितेचा अर्थ अधोरेखित होऊ शकेल, यासाठी भाषेवर प्रेम असणं किंबहुना भाषेचं वेड असणं खूप उपयोगाचं ठरतं. एका सुंदर स्त्रीच्या सुंदर डोळ्यांच्या सुंदर पापण्या हल्ल्यानंतर अख्खं विश्व डळमळलं. एखाद्या पानावरचा दवबिंदू थरथरावा तसं बोरकर असाही अर्थ सांगतात की दल हलले म्हणजे अख्खं सैन्य चालून आलं अंगावर. बोरकरांचं काव्य स्वर श्रीधर फडके यांचं आहे, संगीत

बाभ बोरकर हे रविकिरण मंडळाच्या पिढीतील प्रसिद्ध कवी होते. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेले. निसर्ग, प्रेम, सौंदर्य आणि मानवी भावभावना यांचा कोमल आविष्कार त्यांच्या कवितेत दिसून येतो. मराठी कवितेला नादमाधुर्य, सौंदर्यदृष्टी आणि भावगीतात्मकता देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. काव्याबरोबरच त्यांनी ललित गद्य लेखनातूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बाभ बोरकर यांनी मराठी कवितेला सौंदर्य, संगीतात्मकता आणि भावनांची गहरी अनुभूती दिली. त्यांच्या नादमधुर काव्यामुळे आणि ललित लेखनामुळे ते मराठी साहित्याच्या इतिहासात एक अजरामर स्थान मिळवून गेले आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात बाभ बोरकर यांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

दिव्यत्वाची जेथे प्रतीती तेथे कर माझे जुळती, हे गीत लिहिणारे आनंद यात्री कवी, लघुकथा लेखक, कादंबरीकार अशी ओळख सांगणारे गोमंतक पुत्र कवी बाभ बोरकर यांचं काव्य ऐकवित आहोत. स्वर आशा भोसले यांचं आहे.

श्रोते हो, बोरकरांचा पहिला कविता संग्रह प्रतिभा हा 1930 प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचा भारा तांबे आणि वि स खांडेकर यांच्याशी परिचय झाला. ज्योत्स्ना ह्या मासिकातून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळाली. 1937 जीवन संगीत, 1947 दूधसागर, 1950 आनंद भैरवी, 1960 चित्रवीणा हे त्यांचे काही कविता संग्रह आहेत. त्यानंतर एक उत्कृष्ट दर्जाचे कवी म्हणून त्यांची कीर्ती होत गेली. पुढे गीतार, चैत्रपुणव, चांदणवेल, कांचन संध्या, पुनरागिणे, चिन्मयी अशा प्रकारचे अनेक कविता संग्रह आलेत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत पद्मजा फेणाणे जोगळेकर यांच्या आवाजात बाबा बोरकरांचं गीत. संगीत श्रीधर फडके यांचं आहे.

श्रोते हो, या गीत रचनेबरोबर सांजधारा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपत आहोत. आजचा सांजधारा मराठी गीतांचा कार्यक्रम समर्पित होता कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांना. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन.

नाही का. हॅलो डॉक्टर, याल फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर याल लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पाठ, मान आणि कंबर दुखी. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, उद्या दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

0: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरमधील ताजबाग इथं हजरत बाबा ताजुद्दीन औलिया रहमतुल्ला अलह यांच्या 104व्या उर्सनिमित्त आज सुफी आंतरधर्मीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशातील विविध धर्म आणि आध्यात्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे संत, आध्यात्मिक गुरु आणि धार्मिक नेते एकाच मंचावर येत राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणार आहेत. एम्स नागपूरनं गेल्या 4 वर्षात 1000 सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे मध्य भारतातील रुग्णांना अत्याधुनिक, किफायतशीर आणि उच्च दर्जाची अस्थिरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळालं आहे. या 100 शस्त्रक्रियांपैकी सुमारे 20 शस्त्रक्रिया रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करण्यात आल्या. ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या आणि अभिनेत्री विजयाबाई मेहता यांना अभिवादन करण्यासाठी बाई नावाचा परिस गोफ विजयाबाईंच्या आठवणींचा या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम उद्या सायंकाळी 5 वाजता श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह शंकरनगर इथं होणार आहे. कार्यक्रमात विजयाबाईंच्या झिम्मा आत्मचरित्रातील निवडक उतारे तसंच महेश एलकुंचवार आणि भास्कर चंदावरकर यांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचं अभिवाचन रवींद्र दुरुकर, अंजली दुरुकर, रेखा गिया दंडिगे, स्वाती हुद्दार आणि स्वाती मोहरीर सादर करणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एमए आणि एमकॉम उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्या टीसीएस मिहानच्या सहकार्यानं बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस बीपीएस पदासाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. 2024-2025 आणि 2026 पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांनी सकाळी 8:30 आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळात स्मार्ट टीओडी मीटरबाबत जनजागृती. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आयोजित 200 अधिक ग्राहक मेळाव्यांना 8000 अधिक ग्राहकांनी प्रतिसाद दिला. या मेळाव्यात स्मार्ट मीटरची अचूकता, पोस्टपेड सुविधा, मोफत बसवण्याची प्रक्रिया आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान वीज वापरावर प्रति युनिट 85 पैशांची सवलत याची माहिती देण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसार भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
0: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. शुरू थोड़ी देर में ठीक 7 बजे सुनिए कार्यक्रम जयमाला, जिसे हम मुंबई केंद्र से अनुप्रसारित करेंगे.

0: आइए सुने कार्यक्रम हवा महल।
1: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा।
2: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।

श्रोताओ, इस गीत के साथ ही चित्रलोक कार्यक्रम समाप्त होता है। FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, एक निवेदन ऐका। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन। उद्या गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पाठ, मान आणि कंबरदुखी। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर RB कळमकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560010 आणि 2529276।

6:06 तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत

0: नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. 2 दिवसीय दौऱ्यात त्यांनी नागपूर विभागातील विविध महत्वाच्या पशुसंवर्धन संस्था, आधुनिक प्रयोगशाळा आणि क्षेत्रीय प्रकल्पांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली, तसंच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. व्हीएनआयटी नागपूर इथं आयोजित 6व्या IEEE सेफेट 2026 परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवसाची संकल्पना शाश्वत ऊर्जा, भविष्यकालीन विद्युत वाहतूक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि उदयोन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान या विषयांवर आधारित होती. आज ट्युटोरियल सत्र तसंच स्टुडंट्स अँड यंग प्रोफेशनल्स SYP कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमानं तांत्रिक शिक्षणाला संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि करिअर विकासाशी जोडण्याचं कार्य केलं. ॲक्वारिच या जल उद्योजकता गतीवर्धन कार्यक्रमांतर्गत उद्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ MAPSU यांच्या सहयोगानं कुटुंबांना मत्स्यशेतीवर आधारित उत्पन्नाचे स्रोत सुरू करण्यास मदत करणारे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातील MFA अंतिम वर्षाचा विद्यार्थी साहिल टागडे याच्या कलाकृतींची मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या 46व्या मान्सून आर्ट शो 2026 निवड झाली असून त्याला जे ताओ क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि शर्वरी लुथ हे 2 प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी आणि भंडारा तालुक्यातील आमगाव इथं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी पार पडली. अतिरिक्त आयुक्त इलमे आणि वर्षा गौरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीनं स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी तसंच ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. राज्य शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत महसूल प्रशासनानं गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमाल सिडाम आणि मदनी तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचं वितरण केलं. शिधापत्रिका मिळाल्यामुळे आता त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सुलभ होणार आहे. येत्या 48 तासात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या येलो अलर्टसह 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसार भारतीवरून प्रसारित होईल.
1: नागपूरचं हे थोड्याच वेळात 8:45 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोताओ, इस गीत के साथ ही बेला के फूल ये कार्यक्रम समाप्त होता है। अंत में आप सुन रहे थे किशोर कुमार का गाया, वर्मा मलिक का लिखा गीत, संगीत कल्याण जी आनंद जी का था। फिल्म का नाम था हम तुम और वो। श्रोताओ, ये कार्यक्रम आप आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से सुन रहे थे। एफएम बँड 100.6 मेगा 1.5 अंशानं कमी होतं अंदाज असा आहे। पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्राच्छादित राहील। काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात। एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभरात्री। जय हिंद।